ताली ताक जमी ताक ताली ताक जमी ताक झाला आंबो ताक जगी ताक ताजे गेले तू ताक नाक ताक जमी ताक नाक नाक जमी ताक नाक नाक जमी ताक नाक नाक जम तारी ता जग तारी ता जन जाने को दारी दाबू तारी गेले ताक तारी ता जग तारी ता जन जाने को दारी दाबू तारी गेले जम